लिवलाए। आखै वेद पाठ पुराण आखै पढ़ करै बखियाण आखै ब्रह्म आखै इंदु आखै गोपी दै गोविंद आखै ईश्वर आखै सिद्ध आखै किते किते बुद्ध।

गुफा अंदर रख के बाजा बनु जाए साचा सोला साचे घर गावो सा गावो ता सोला कर साचे जिथे सदा सचे आवे सचो ते आवे जानत भावे गुरमुख जी नाम जावे।